0: आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय। मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन। राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी। पॅराशॉटपूट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं। 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला। विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली। सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे। याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली। आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे। या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं। राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली। हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं। त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे। पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयानं पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि पीएमआरडीला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा, तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृती दिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता ही आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील तिघांना वाचवण्यात यश आलं तर दोघांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात 1000 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोग वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत 1 एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, पुणे, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲप वर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ.

शुभ सकाळ श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि मी तुमच्याबरोबर असणार आहे दुपारी 1 वाजेपर्यंत. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण काय काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी मी त्यांची तुम्हाला रूपरेषा सांगते. आत्ता कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी, तो 10 ते 11 या वेळेत चालू असणार आहे. या कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत प्रेम या विषयाबद्दल. त्यानंतर 11 वाजता तुम्हाला तन्वी हर्बलचा एक प्रायोजित कार्यक्रम ऐकायला मिळेल. त्यानंतर 11:05 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत युवा तरंग या कार्यक्रमात. तुम्हाला माहिती आपण त्या कार्यक्रमात प्रत्येक वेळेला नवीन नवीन पाहुण्यांची गप्पा मारतो. आणि आज आपण बोलणार आहोत संमोहन तज्ज्ञ उमेश साने यांच्याशी. त्यांची मी आणखी ओळख तुम्हाला तेव्हा करून देईनच. आणि त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळात आपला कार्यक्रम असणार आहे रंजक सफर. त्यामध्ये आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध गायक नट पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आज त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून. चला तर मग आज आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका प्रेमळ गाण्यानी.

खरं आहे ना मंडळी, बघा ना सुकुसुमाग्रजांनी किती खरं लिहून ठेवलं आहे, प्रेम वरदान स्मर सदा. आता जनरली काय होतं, प्रेम म्हटलं की आपल्याला तरुण तरुणींचं, नवरा बायकोंचं, प्रियकर प्रेयसीचं एकमेकांवर असलेलं प्रेम आठवतं, कारण ते त्याबद्दल जास्त बोललं जातं, ते साजरं केलं जातं. पण ते प्रेम आहेच अर्थातच, पण त्या व्यतिरिक्त प्रेमाच्या किती छटा आहेत. प्रेम वात्सल्य असतं, प्रेम मैत्री असते. आज आपण मनस्पर्शी या कार्यक्रमात या सगळ्या प्रेमाच्या छटांबद्दल बोलणार आहोत. आणि कारण विचाराल तर विशेष कारण असं काहीच नाही, प्रेमाबद्दल आपण कधीही बोलू शकतो 365 दिवस. तर मी काय विचार करत होते की हे जे वात्सल्य आहे ते आपल्याला अगदी जन्माला आल्यापासून बघा किती अनुभवायला मिळतं. म्हणजे जेव्हा आपल्याला कळत पण नसतं की प्रेम म्हणजे काय, उप म्हणजे काय मायेची, हे कळत नसतं तेव्हाही आपण ते ओळखू शकतो. इतकं ते आपल्यात वसलेलं असतं आणि आपल्यावर सतत त्याचा वर्षाव होत असतो. म्हणजे नुकतं जन्माला आलेलं बाळसुद्धा आईच्या कुशीत विसावलं कीच ते शांत होतं, इतर कोणाकडे तसं ते राहत नाही. बघा ह्यात बाळाचा जेवढा प्रेमाचा विचार किंवा आईवर जेवढा विश्वास असतो तेवढंच ती आईसुद्धा त्या बाळासाठी आसुसलेली असतेच ना. आईचंसुद्धा बाळावर खूप प्रेम असतं. आई बाळाला थँक्यू डायरेक्टली कधीच म्हणत नाही जर तुम्ही बघितलं तर, पण तिच्या मनात हे कायम येत असतं की आज हे बाळ आहे म्हणून मी ते मला आई म्हणत आहे, या बाळामुळे मी आज आई झाले. मग कवी मात्र ह्या सगळ्या भावना ज्या असतात आईच्या त्या बरोबर कवितेतनं उतरवतात. ऐकूया असंच एक गाणं.

खरं आहे ना मंडळी, तुम्हाला पण असंच वाटतं ना तुमच्या मुलांबद्दल? म्हणजे अनेक आया ज्या असतील किंवा मातृस्वरूप ज्या मंडळी असतील घरातली, म्हणजे आजी, मावशी, आत्या अशा ज्या मंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना आपापल्या भाचवंडांबद्दल, नातवंडांबद्दल आणि जी आई असते तिला अर्थातच आपल्या बाळाबद्दल अतिशय प्रेम असतंच. आणि ते प्रेम बाळ जन्माला आल्यापासून, बाळाचं वय काहीही असलं तरीही ते कंटिन्यू होत राहतं. म्हणजे माझ्या ओळखीत अशा काही म्हणजे कुटुंब आहेत अशी ज्या जिथे आईचं वय आहे 90 वर्ष आणि मुलांचं वय आहे 60 वर्ष किंवा 65 वर्ष त्याच्या आसपास, आणि तरीही त्यांचं प्रेम तसंच असतं. कारण शेवटी 90 वर्षाची झाली तरी आई ही आईच असते.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: श्रोत्यो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ, आणि मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत प्रेम या विषयाबद्दल, वात्सल्य या विषयाबद्दल. म्हणजे प्रियकर प्रेमसीच्या प्रेयसीच्या प्रेमाव्यतिरिक्त असलेल्या सगळ्या प्रेमांबद्दल. तर आपण आईच्या प्रेमाबद्दल बोलत होतो आणि आई कसं प्रेम करते बाळावर, बाळाचं कसं आईवर प्रेम असतं वगैरे वगैरे गोष्टींवर भरपूर गाणी आहेत, भरपूर लेख तुम्हाला सापडतील. पण बाबांचं सुद्धा त्या बाळावर अतिशय प्रेम असतं. म्हणजे ते बाळ जन्माला आल्यापासून, त्याला हातात घेण्यापासून, तो त्याचं काय करिअर घडेपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा वडीलसुद्धा अगदी आई इतकंच, आईपेक्षा जास्त प्रेम करतात असं मी म्हणते. फक्त एकच गोष्ट असते की आई कसं येता जाता त्याला काय खाऊ पिऊ घालेल, किंवा त्याच्या काय शाळेचं सगळं बघेल, अभ्यासाचं सगळं बघेल, नोकरीत काय त्याला टेन्शन आलं नाही आलं, आई डायरेक्ट विचारते असं आहे का नाही आहे का. बाबा विचारत नाही, पण बाबांचं लक्ष नसतं असं नसतं. तुमचाही असाच अनुभव आहे का? तुमच्याही मुलांच्या बाबतीत तुम्हाला हे जाणवलं आहे का की तुम्हाला पटकन सांगता येत नाही की अरे हे असं नाही आहे असं आहे. फार हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की मंडळी त्यांच्या मुलांशी इतकी छान बोलतात. म्हणजे विशेषतः मागच्या पिढीमधली जे मंडळी आहेत त्यांना नोकरी व्यवसायामुळे म्हणा किंवा एकंदर जो आपल्यावर पगडा आहे की वडिलांचा धाक असला पाहिजे ह्या गोष्टीमुळे म्हणा किंवा काही कारण असेल, मुलांचं आणि वडिलांचं असं एक धाकाचं नातं असतं, प्रेम असतं, पण ते व्यक्त केलं जात नाही. आता तरी खूप अलीकडे जी मंडळी वडील या सदरात मोडत आली आहेत किंवा नव्याने बाबा जे लोक झालेले आहेत, त्यांना खूप त्यांच्या मुलांबरोबर खेळायचं असतं, त्यांना खूप सांगायचं असतं आणि छान रॅपो असतो हल्ली. पण तरीही हल्ली शेड्यूल असं असतं बाबांचं सुद्धा की मुलं झोपतात तेव्हा बाबा येतात, मुलं आधी उठून शाळेत जातात किंवा वडील आधी बाहेर पडतात, मुलं नंतर उठतात, त्यामुळे त्यांची भेट होत नाही. मग एक रविवार मिळतो त्याच्यात किती आणि काय काय करणार. अशा या दमलेल्या बाबांची कहाणी संदीप खरे यांनी त्यांच्या गाण्यात किती छान मांडली आहे बघा.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

दमल्या पायाने मग येईल जांभई, दमल्या पायाने मग येईल जांभई, मऊ मऊ दूध भात भरवेल आई, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी, सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी।

अजून आठवतं, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
5: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
4: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
5: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
4: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र निर्माता. आयकर विभाग, भारत सरकार.
6: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
7: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आणि आपण बोलत आहोत वात्सल्याबद्दल आणि प्रेमाबद्दल इन जनरल. तर आपण बोलत होतो की वडिलांना प्रेम व्यक्त करता येत नाही आणि मुलीवर त्यांचं जरा जास्त प्रेम असतं मुलांपेक्षा. मुलांना धोपटून ते काढू शकतात फार सहज, पण मुलींना ते हात लावणार नाहीत. ते अगदी सगळं प्रेमळपणे चाललेलं असतं त्यांचं आणि त्यांना व्यक्त तरीही करता येत नाही. आणि मग अशा गाण्यांमधनं त्यांच्या भावना सगळ्या व्यक्त होतात. दमलेल्या बाबाची कहाणी जे आत्ता आपण गाणं ऐकलं. पण आई बाबा हे तर प्रेम करणारच, त्यांचंच बाळ आहे ते करणारच. पण कुटुंबातली बाकीची मंडळी, विशेषतः आजी आजोबा, हे जे त्या नातवंडांवर काही प्रेम करतात त्याला तोडच नसते. म्हणजे बघा, आपल्या मुलांना ते म्हणजे येता जाता ओरडत असतील, खडसावत असतील, असं नको तसं कर, तसं कर, करू नको असं कर, 100 सूचना देत असतील, तू कसा चुकीचा आहेस किंवा चुकीची आहेस हे सांगत असतील. पण तीच गोष्ट जर त्यांच्या नातवंडांनी केली तर त्यांना सगळ्या चुका माफ असतात. म्हणजे माझ्या माहितीत तर कितीतरी अशी मंडळी आहेत की त्यांना कायम प्रश्न पडत राहतो की ही माझी आई किंवा हे माझे बाबा, हीच गोष्ट मी लहानपणी केल्यावर मी इतका ओरडा खाल्ला यांचा, पण आता माझी मुलं करतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत किंवा त्यांच्या तालावर नाचतात. तर असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. तर आजी आजोबा हे नातवंडांचे पण तेवढेच लाडके असतात आणि नातवंडही असतातच त्यांची लाडकी. त्या व्यतिरिक्त असतात बाकीची मंडळी घरातली. म्हणजे जर आई वडील एकुलते एक नसतील किंवा असतीलही तरी त्यांचे कोण चुलत, मावस, आत्ते, भावंड जी असतात, म्हणजे त्या नातवंडांचे किंवा त्या छोट्या मुलांचे घरातल्या मावशी, मामा, काका, आत्या इतके लाड करतात. म्हणजे मुलांना सुद्धा अगदी माहीत असतं की आईकडे काम होत नाही आहे, बाबांकडे काम होत नाही आहे, चला मावशीला सांगूया, काकांना सांगूया, त्यांच्याकडून आपल्याला ज्या पाहिजेत त्या वस्तू, पाहिजेत ती कामं बरोबर करून घ्यायची असतात. पण लहानपणी ना हा म्हणजे मला असं वाटतं की हा एक त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिव्हिलेज म्हणतो की भाग्य असतं त्या मुलांचं की अशी सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतात, त्यांचे इतके लाड केले जातात. लहानपणी लाड झाले की ह्या आठवणी इतक्या छान त्यांच्याबरोबर टिकतात ना, म्हणजे हा खरोखरच भाग्याचा भाग आहे. आणि मला म्हणून खूप छान वाटतं ज्या कुठल्या मंडळींना अशा मामा, मावशी, काका, आत्या सापडतात. आणि मग अर्थातच एवढं प्रेम केल्यानंतर कुणाला त्या मंडळींकडे जावंसं वाटणार नाही, त्यामुळे मामा, मावशी लाड करतात आणि भाचवंड पण त्यांच्याकडे जायला एका पायावर तयार असतात.

सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या वयापर्यंत त्यांची साथ मिळते. कधी कधी असं होतं की अरे कॉलेजमध्ये थोडा वेळ मैत्री झाली, छान गेले दिवस, मजा केली भरपूर, मग कॉन्टॅक्ट राहिला नाही. असं सगळं जरी झालं तरी त्या दिवसांच्या त्या मैत्रीच्या आठवणी या फार गोड असतात आणि त्यात सुद्धा भरपूर लाड करणं असतं. मित्र मैत्रीण एकमेकांचे भरपूर लाड करतात, मित्र मित्र म्हणून खूप वेगळे लाड केले जातात, मजा केली जाते. दोन मैत्रिणींचा म्हणून एक वेगळा बॉन्ड असतो. तुम्हाला बघा सगळं, तुम्ही अनुभवलं असेल. आता ह्या मैत्रीबद्दलची आपण दोन छान गाणी ऐकूया.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता.

0: आता, मग बसलात काय? आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
1: हर घर सूर्य घर.
2: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
3: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
2: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
3: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
2: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
4: श्रोते हो, आपण बोलत आहोत वेगवेगळ्या प्रेमाच्या छटांबद्दल. वात्सल्याबद्दल बोललो, मैत्रीबद्दल बोललो. आणि मैत्री म्हटलं की मराठीतलं एक गाणं ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. ते आता आपण ऐकूया.

आपण मैत्रीबद्दल बोललो, आपण वात्सल्याबद्दल बोललो, आपण आजी आजोबांच्या प्रेमाबद्दल बोललो, आपण मामा मावशांच्या प्रेमाबद्दल बोललो, पण आता प्रेमाचा विषय चालू आहे म्हटल्यानंतर प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाबद्दल न बोलणं म्हणजे बरोबर नाही वाटत ना. आणि त्यात जर तुमच्या मित्रावर प्रेम असेल, तुमच्या मैत्रिणीवर प्रेम असेल आणि खरोखरच तुमचं जर त्या तसं लग्न झालं तर तुम्ही किती भाग्यवान आहात. पण कधी कधी अशी लग्न होतात, कधी कधी ठरवून लग्न होतात, पण तो जो सुरुवातीचा काळ असतो ना, काहीही असलं तरी, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मला वाटतं कोर्टशिप असं म्हणतात, तर तो काळ जो असतो ना तो अविस्मरणीय असतो. तुमचं कसंही लग्न ठरलेलं असो, तुमची मैत्री असो किंवा नसो, किंवा तुम्ही मैत्री करून मग पुढे लग्न करण्याचं ठरवलं असो किंवा काहीही, तर ते जे सुरुवातीचे दिवस असतात ते फार गोड असतात आणि त्याच्यात एक वेगळी मैत्रीची ही छटा असतेच, कारण फार ओळख नसते, माहीत तर करून घ्यायचं असतं माणूस कसा आहे काय आहे. आणि काही म्हणजे जर कांदे पोहे झाले असतील तुमचे तर तसं डिसिजन घेतलेला असतो, पण तरीही आपल्याला एक काय म्हणतात ते, आपण अजूनही म्हणजे निर्णय बदलू शकतो हे कुठेतरी डोक्यात असतं, आणि तरीही तो पिरियड खूप खूप एन्जॉय केला जातो. तर अशा पिरियडचं वर्णन करणारी दोन छान गाणी आपण आता ऐकूया.

श्रोते हो आता वेळ झाली आहे आपल्या प्रायोजित कार्यक्रमाची आणि आपण 11:05 वाजता आपल्या युवा तरंग या कार्यक्रमात पुन्हा भेटू.

0: जाहीर सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
2: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्टऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य

0: उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकल्पिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स वृक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवंडलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स.
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग. आणि मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की आपण युवा तरंग या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतो. तर आज आपण एका फार कमी चर्चा झालेल्या आणि खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आणि विषय आहे संमोहन शास्त्र. आणि आजचे आपले पाहुणे आहेत श्री उमेश साने. ते क्लिनिकल हिप्नॉटिस्ट आहेत. त्यांनी स्वतःची मनमंथन अशी एक संस्था सुरू केली आहे ज्याच्यात ते मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सगळ्या सेवा पुरवतात, ज्यामध्ये हिप्नोथेरपी, म्युझिक थेरपी, त्याच्यानंतर काउन्सिलिंग, त्याच्यानंतर इमोशनल कोशंट बेस्ड ॲक्टिव्हिटीज, म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक किती आहे त्यावर अवलंबून ज्या गोष्टी असतात त्याच्याशी संदर्भात, त्याच्याशी निगडीत सर्व सेवा ते पुरवतात. उमेश सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: तुमचं आमच्या युवा तरंग या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: आणि हा खरं तर विषय फार, म्हणजे फारच कमी चर्चा केला गेलेला आहे. तर आपण मुळातच सुरुवात करूया की हिप्नॉसिस किंवा संमोहन म्हणजे काय.
3: खरं छान प्रश्न आहे. संमोहन म्हणजे मनाची एक निर्विकार आणि निर्विचार अवस्था आहे. त्यामध्ये माणसाचं पूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं असतं.
2: ओके.
3: श्वासाची गती संत झालेली असते. आणि मनामध्ये निर्माण होणाऱ्या विचारांची संख्या सुद्धा कमी झालेली असते, रुडावलेली असते. अशा परिस्थितीत अंतर्मनाची एकाग्रता आणि ग्रहण क्षमता म्हणजे ऍक्सेप्टन्स लेवल वाढलेली असते.
2: अच्छा.
3: त्यामुळे बाह्य मनाचा अडथळा दूर हो

0: अंतर्मनाला ज्या काही आपण सकारात्मक सूचना देतो पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन देतो त्या डायरेक्टली आणि सहजपणे आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात. आणि ज्यावेळी असं पाहिलं जातं की या अशा सूचना आपण वारंवार दिल्या कारणाने ज्या आपल्याला सकारात्मक बदल घडवून आणायचे असतात ते सकारात्मक बदल त्या व्यक्तीमध्ये आपण अगदी सहज घडवून आणू शकतो.
1: बापरे, हे म्हणजे ऐकायला आता खूप छान वाटलं. पण तुम्ही मगाशी जेव्हा म्हणालात की निर्विचार आणि निर्विकार अवस्था ही इतकी कठीण गोष्ट आहे की आपल्या डोक्यात सारखे आणि कायम विचार असतातच,
0: तर
1: ते कसं साध्य केलं जातं? कदाचित तिथेच तुमची भूमिका जास्त महत्वाची ठरते.
0: हिप्नोटिझम हे होतं, वर्क करतं.
1: अच्छा, पण मग हे म्हणजे त्यासाठी मनाची तयारी थोडीशी असावी लागते. कारण काय आहे, हिप्नोटिझम किंवा कोणाला तरी हिप्नोटाईज करणं ह्या वाक्याभोवती इतके गैरसमज आहेत आणि इतकी भीती आहे खरं सांगायचं तर, की भूल घातली एखाद्या माणसानी आणि सगळे दागिने घेऊन गेला. हे तर इतकं कॉमन आहे की म्हणजे पहिलं हिप्नोटिझम हा शब्द ऐकला की हेच डोक्यात येतं. तर अशा वेळी तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: खरोखर म्हणजे अतिशय बोलला, योग्य बोललात तुम्ही. गेले कित्येक वर्ष आपण संबोधनाविषयी चुकीचा प्रचार केला गेला आहे, त्यामुळे याविषयी गैरसमजच जास्त वाढलेले आहेत. कोणी याला काळी विद्या म्हणतं, कोणी ध्यानटोणा म्हणतं, कोणी ध्यानमुखी असंही म्हणतं. आपण चित्रपटामध्ये पाहतो, पिक्चरमध्ये पाहतो, सिरियल्स मध्ये पाहतो की एखाद्या व्यक्तीला संमोहित करून त्या व्यक्तीकडनं गैरकृत्य करायला त्याला सरकार.
1: बरोबर,
0: तर असं काही नाहीये. खरं तर क्लिनिकल हिप्नोथेरपी ही एक प्रगत देशामध्ये एक उपचार पद्धती म्हणून वापरली जाते.
1: अच्छा,
0: आणि त्याचा प्रचार आपल्या भारतामध्ये होणंही तेवढंच आवश्यक आहे. आमच्याकडे काही लोक येतात, क्लिनिकमध्ये काही लोक असतात, त्यांना तर अशी भीती वाटते की म्हणजे हिप्नोटाईज अवस्थेमध्ये मी त्यांच्या मनात काही सिक्रेट त्यांना सांगायची नाहीयेत, जगाला किंवा एक्सपोज करायची नाहीयेत, ती मी त्यांच्याकडनं काढून घेईन.
1: अरे बापरे,
0: पण असं अजिबात होत नाही. क्लायंट त्या अवस्थेमध्ये अगदी रिलॅक्स झालेला असतो, त्रास अवस्थेत असतो, आणि फक्त त्या अवस्थेमध्ये मीच बोलत असतो, वन वे कम्युनिकेशन चालू असतं.
1: अच्छा,
0: आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्या मनाचा जो सकारात्मक ज्या सूचना देऊन आपण त्या व्यक्तीला त्याला जे बदल त्याच्यामध्ये हवेत ते आपण त्याच्याकडनं करून घेतो.
1: अच्छा,
0: त्यालाच आपण माइंड प्रोग्रामिंग असंही म्हणू शकतो.
1: बर,
0: खर तर तुम्ही बघायला लागाल तर संबोधन शास्त्र ही भारतातलीच अगदी प्राचीन विद्या आहे.
1: बर,
0: आपल्या सगळ्यांना माहितीये की महाभारतामध्ये काळामध्ये विराटाच्या युद्धामध्ये अगदी अर्जुनाने सुद्धा त्या विद्येचा प्रयोग केला होता.
1: नाही, मला तो संदर्भ लक्षात नाही येत आहे.
0: महाभारत काळामध्ये ज्यावेळी आपलं विराटाचं युद्ध झालं, कौरव सेना ज्यावेळी विराटावर चालून गेली, त्यावेळी अर्जुन स्त्री वेशात होता, स्त्री त्या ह्याच्यात होता. हा, त्यावेळी एकट्या अर्जुनाने पूर्ण कौरव सेनेचा पराभव संमोहन अस्त्र करून केला.
1: ओ ओ, म्हणजे संमोहन अस्त्र म्हणजे त्याच्याकडे ती संमोहन विद्या होती
0: असं.
1: ओके, पण मग अशा एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या गटाला असं संमोहित करता येतं?
0: हॅलो
1: हॅलो, तुम्ही आता म्हणालात की कौरव सेना जेव्हा चालून गेली विराटावर आणि तेव्हा अर्जुनाने संमोहन विद्येचा वापर करून त्यांना म्हणजे हरवलं, तर एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या गटाला किंवा मॉबला आपण म्हणूया, तर असं संमोहित करता येतं?
0: हो ना, नक्कीच करता येतं. संमोहन हे आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि ग्रुपसाठी वापरता येतो.
1: अच्छा,
0: इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट मध्ये तर म्हणजे क्लायंटची पूर्ण माहिती घेतली जाते, त्याची हिस्ट्री घेतली जाते, काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यानुसार त्याला ट्रीटमेंट दिली जाते.
1: बर,
0: ग्रुप म्हणाल तर लाईक कॉर्पोरेट ऑफिसेस, विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये त्या थेरपीचा उपयोग केला जातो. कॉर्पोरेट्स मध्ये टीम बिल्डिंग, हेल्दी कम्युनिकेशन म्हणजे ह्या प्रत्येक ऑफिसमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये हेल्दी कम्युनिकेशन असायला पाहिजे. सोशल बॉन्डिंग, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस रिलीफ, वर्क लाईफ बॅलन्स या सर्वांसाठी ग्रुप हिप्नोथेरपीमध्ये खूपच चांगला उपयोग होतो.
1: अच्छा.
0: एकंदरीत त्याने वर्किंग कल्चर ही हेल्दी राहतं.
1: ओके.
0: आणि डिसिजन मेकिंग, एम्पथी, लीडरशिप, कॉन्फिडन्स हाही वाढला जातो.
1: तुम्ही एकदा परत सांगाल का या गोष्टी, कारण मला नीट ऐकायला आल्या नाहीयेत.
0: आपण ग्रुप मध्ये ऑफिसेस, कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये वापरतो, त्यामध्ये कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ज्या व्यक्ती काम करत असतात त्यांच्या म्हणजे सोशल बॉन्डिंग, टाइम मॅनेजमेंट, म्हणजे आपलं ही काम एवढ्या वेळात केलं गेलं पाहिजे,
1: वेळेचं नियोजन,
0: ऑफिसमध्ये स्ट्रेस रिलीफ, समजा बरंच जर काम असेल तर त्या लोकांना काही स्ट्रेस रिलीफची पण गरज असते, अशा वेळी स्ट्रेस रिलीफ. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर घरी डिस्कनेक्ट असतात, आणि ज्यावेळी ऑफिसमध्ये घरी असतात त्यावेळी
1: ऑफिसचे विचार असतात. बरोबर
0: आहे. तसं बॅलन्स साधला जातो. ग्रुपमध्ये हिप्नोथेरपीचा फायदा खूप होतो. वर्किंग कल्चर हेल्दी असतं, डिसिजन मेकिंग वाढतं, एम्पथी, लीडरशिप, कॉन्फिडन्स हाही वाढतो. आणि हा वाढल्या कारणाने इंडिव्हिज्युअल आणि कंपनी परफॉर्मन्स मध्ये फार फायदा होतो, ग्रोथ होते.
1: फारच इंटरेस्टिंग आहे हे. आपण याबद्दल आणखीन बोलूया, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया, चालेल?
0: हो हो, आनंदाने.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग. आपण संवाद साधत आहोत हिप्नॉटिस्ट उमेश साने यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर आपण बोलत होतो की तुम्ही सांगत होतात की ग्रुप हिप्नोथेरपी पण देता येते, एक इंडिव्हिज्युअल माणसाला पण देता येते. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीनिहाय तुम्ही काय ट्रीटमेंट देऊ शकता, कशी ठरवता, याबद्दल तुम्ही आणखी काही सांगू शकाल का?
1: इंडिव्हिज्युअल विषयी जर बोलायचं झालं तर ती व्यक्ती आमच्या क्लिनिकमध्ये येते. त्या व्यक्तींना बऱ्याच प्रकारच्या भीती असू शकतात. उदाहरणार्थ त्यांचं झालं तर कोणाला उंचीची भीती असते, कोणाला एन्झायटी असते, कोणाला अनामिक भीती असते, अंधाराची भीती असते, कोणाला सतत काही ना काहीतरी कोणतरी माझ्याविषयी बोलतंय, काहीतरी तक्रारी करतंय, अशी भीती असू शकते. आणि विद्यार्थ्यांचं जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांना काही वेळेला ना एखाद्या विषयाची भीती असू शकते.
0: हो, गणिताची तर असेलच, म्हणजे सांगताच येत ते अगदीच.
1: याचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या क्लिनिकमध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनीला घेऊन तिथे पारस झाले होते. आम्ही तिला प्रचंड गणिताविषयी भीती होती आणि तिला ना गणिताविषयी मार्क पण फार कमी मिळायचे, बऱ्याच फेल पण झाली होती. आम्ही तिच्याशी काउन्सिलिंग केलं, तिच्याशी बोललो, तिला पण बोलता केलं, तिला पण बोलता केलं. त्यावेळी असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांकडनं गणिताविषयी आवाजही म्हणजे अननेसेसरीली सल्ले ऐकून तिच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं होतं.
0: अरे
1: बाबांची गर्दी निर्माण झाली होती. ट्रीटमेंट मध्ये आम्ही तिची ती भीती आणि विचारांची संख्या गर्दी कमी केली आणि त्या विषयाविषयी तिची जी भीती होती ती घालवली, तिच्या विषयाविषयी आवड निर्माण केली.
0: असं येतं करता?
1: येस येस. आणि तसंच त्या मुलीला सुद्धा मी सांगितलेल्या सूचना इन्स्ट्रक्शन त्या वेळच्या वेळी पाळल्या कारणाने त्या मुलीला त्या 10वीच्या परीक्षेमध्ये 97% गुण पडले होते.
0: बापरे, हा खूप म्हणजे खूपच मोठा बदल आहे. पण मग ही अशी कुठल्याही तऱ्हेची भीती असेल तर ती दूर करता येते.
1: हो हो, अगदी व्यवस्थितरित्या आणि खात्रीरित्या आपण दूर करू शकतो.
0: अच्छा, पण मग फक्त भीतीशी निगडित आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की कुठलाही आजार जो असतो, काय कुठलाही अवयव कुठला दुखत असेल किंवा काय, बरेच आजार असू शकतात, तर ते बरेच भीतीमुळे होतात किंवा मानसिक त्याला कारण असतं असं तुम्हाला वाटतं?
1: होऊ शकतं ना. तसं याविषयी जर बोलायचं झालं की मनोशारीरिक काही आजार असतात, त्या मनोशारीरिक आजाराविषयी विचारांवर पण अतिशय चांगल्या रीतीने उपयोग केला जातो, वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ना बरेचदा आपलं डोकं दुखत असतं, म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं डोकं दुखतंय, जवळ झालंय,
0: बरोबर.
1: तर ती कारणं ना वेगळी असू शकतात. म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बघा ना, आपण क्रोसिन ही गोळी डोकादुखीसाठी सर्वसाधारणपणे खातो, ती सर्वांना उपयोगी पडते.
0: हो, पेनकिलर्स तर अशाच घेतल्या जातात डोकं दुखत.

0: तर
1: व्यक्ती समजा आमच्याकडे येते ती म्हणतात माझं डोकं दुखत आहे, तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही एकाच प्रकारची ट्रीटमेंट नाही देऊ शकत. त्या व्यक्तीमध्ये ती वेगवेगळी वेगळी कारण असू शकतात.
0: अच्छा, म्हणजे म्हणून तुम्ही त्याच्यासाठी आधी त्यांची मगाशी म्हणाल तसं की हिस्ट्री घेता.
1: हिस्ट्री घेऊन घेतली जाते, त्याच्यानंतर तो कुठे कुठे काय राहतो, त्याची परिस्थिती कशी आहे, सोशल लाईफ कसं आहे, सगळं जाणून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याला ती ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे आपण म्हणतो की क्लोसिनची गोळी घे आणि डोकेदुखी गायब करतो, त्याला तशी एकाच प्रकारची ट्रीटमेंट देऊन तसं उपयोगी पडत नाही.
0: पण मग तुम्ही प्रत्येक पेशंटसाठी किंवा तुमच्याकडे जे कोणी क्लायंट्स येतात त्यांना पहिलं एक सेशन, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की लोक मोकळे होतात का बोलून, कारण बऱ्याच वेळा असं असतं ना की नाही नाही मला ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत, हे मी कुणालाच सांगणार नाही, तत्सम. तर ते तुम्ही बोलतं कसं करता, कारण ते खूप कठीण आहे.
1: कसं होतं की पहिल्या ज्या काही दोन ट्रीटमेंट होतात ना, त्या ट्रीटमेंटमध्ये ती जी व्यक्ती असते ती माझ्या आवाजाशी कम्फर्टेबल होते. लक्षात द्या, असं कधीच होत नाही की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीने कुठलाही सल्ला द्यावा आणि त्या व्यक्तीने ऐकावा, त्याचं पालन करावं. पहिले आम्ही जे दोन ट्रीटमेंट देतो त्या ट्रीटमेंटमध्ये ती व्यक्ती माझ्या आवाजाशी ट्यून होते म्हणा.
0: ओके,
1: तिला माझा आवाज ऐकावासा वाटतो, तिला वाटतं की नाही हा मला जे सांगतोय हे माझ्या फायद्याचंच असणार,
0: सेफ वाटायला
1: केला जातो. आणि नंतर मग प्रोग्रामिंग चालू होतं.
0: ओके ओके, पण मग प्रोग्रामिंग म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं कोणी सांगतं की हा ह्या माणसाला अमुक अमुक अमुक गोष्टीची गरज आहे आणि मग तुम्ही अशा सूचना त्यांना देऊ शकाल का, असे लोक येतात की पूर्णपणे तुमच्यावर असतात?
1: लहान असेल ती व्यक्ती, विद्यार्थी असेल, तर तिथे पालक येऊन काही वेळेला सांगतात किंवा ती व्यक्ती सुद्धा सांगते.
0: अच्छा, की मला असे असे बदल हवे आहेत.
1: इथपासून माझ्याकडे वाईट सवयी आहेत, सवयी मला घालवायच्या आहेत.
0: बापरे, पण मग तुम्हाला कधी असं कोणी सांगितलंय की मला असं असं एक या गोष्टीचं व्यसन आहे, म्हणजे अगदी मोबाईलचं सुद्धा असू शकतं, तर ते मला सोडवायचं आहे आणि म्हणून मला त्यासाठी हिप्नोथेरपी हवी आहे, असं कोणी सांगितलंय का?
1: हो, बरेच जणांनी सांगितलंय. व्यसन म्हणजे फक्त मोबाईलचं व्यसन हे विद्यार्थी अवस्थेमध्ये जास्त पाहिलं जातं,
0: बरोबर.
1: पण बाकीची दिवसा काही व्यसन आहे, म्हणजे सांगायचं झालं तर तंबाखू आहे, ड्रिंक्स आहे, तर त्याविषयी सुद्धा ती व्यक्ती अगदी ज्यावेळी त्याला स्वतःलाच इच्छा असते त्या गोष्टींपासून बाहेर पडायची, त्यावेळी ती व्यक्ती येऊन आमच्याकडे येते, त्यावेळी त्या व्यक्तीशी संवाद साधून ना त्या व्यक्तीचं मन मोकळं करून एक्झॅक्टली ती व्यक्ती का कारणाने त्या गोष्टीला जवळ करते हे जाणून घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याला दुसऱ्या गोष्टींविषयी आवड निर्माण केली जाते.
0: अच्छा,
1: आणि त्यातनं ह्या सवयीपासून आपण त्या फरकत त्या निर्माण करतो. व्हिज्युअलायझेशन त्या व्यक्तीकडनं केलं जातं.
0: व्हिज्युअलायझेशन म्हणजे,
1: व्हिज्युअलायझेशन म्हणजे असं गोष्ट आहे की एखादी समजा जर तू तुझा मिळणारा पैसा हा जर समजा तुझ्या व्यसनांमध्ये जर खर्च केलास तर कदाचित उद्या शाळेमध्ये भरायची फीज हे होऊ शकतं, तुझ्या म्हणजे पाल्याला म्हणजे तुझ्या मुलाला शाळेमधनं परत पाठवलं जाऊ शकतं, तो किती रडेल, त्याला किती वाईट वाटेल,
0: अशी कल्पना तुम्ही त्यांना देता. हो, असं त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही आणायला मदत करता त्यांना.
1: हो हो, त्याचा फोकस चेंज केला जातो.
0: बापरे, फारच काय म्हणतात ते, म्हणजे कधीच ऐकलं नव्हतं यातलं काहीही. खूप छान माहिती मिळाली. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की विद्यार्थ्यांना अधिकाधिक याचा फायदा व्हायला हवा किंवा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक या गोष्टींकडे यायला हवं?
1: तसं आहे, विद्यार्थ्यांमध्ये ना की स्पेशली जर सांगायचं झालं तर टीन एज मध्ये म्हणजे ज्यावेळी वाढतं मूल आपण जे म्हणतो ना त्या वयामध्ये ना मुलाच्या मनात शारीरिक आणि भावनिक बदल निर्माण होत असतात,
0: बरोबर.
1: त्यावेळी त्यांना समोरचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.
0: अच्छा,

0: पण मग तुम्ही कधी असं म्हणजे तुम्ही आता ग्रुप हिप्नोथेरपी बद्दल पण बोललात, तर तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन असे प्रयोग केले आहेत का?
1: म्युनिसिपॅलिटीच्या शाळांमध्ये काही ठिकाणी प्रयोग झाले, काही ठिकाणी क्लासेस मध्ये स्पेशली आम्हाला बोलवतात.
0: अच्छा.
1: दोन कारणांकरता बोलवतात. एक जे ट्यूशन लोक आहेत, मुलं आहेत, त्या मुलांवरचं जे नको ते दडपण कमी करण्याकरता,
0: म्हणजे मला एवढे मार्क मिळालेच पाहिजेत किंवा असं काही,
1: त्यांना म्हणजे त्या कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये राहण्याकरता मदत करण्याकरता. आणि दुसरी जी लोक आहेत जी म्हणजे एव्हरेज आहेत, त्या एव्हरेज लोकांच्या बाबा त्यांचा फोकस बदलण्याकरता, नाही बाबा आपला अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे, असं फोकस बदलण्याकरता आम्हाला क्लासेसमध्ये सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलं जातं.
0: बर, म्हणजे क्लासेस एवढं सगळं करतात हे सुद्धा कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे, आणि शाळांचं सुद्धा कौतुक. अच्छा. आणि मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांना या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो, आणि त्या व्यतिरिक्त विद्या म्हणजे आपली जी मोठी माणसं असतात कॉलेज गोईंग किंवा विद्यार्थ्यांव्यतिरिक्तची, म्हणजे जे जॉबमध्ये काही टेन्शन असेल किंवा मगाशी म्हटलं तसं की काही विशिष्ट वयात एक विशिष्ट आजार जाणवतात, तर त्या मंडळींसाठी तुम्ही अशा तऱ्हेचं काय म्हणजे तुम्ही अशी काय म्हणतात त्याला वर्कशॉप म्हणा किंवा असं काही घेता का?
1: हो ना, हो ना. कसं आहे, या लोकांकरता ना आम्ही डिटॉक्सिफिकेशन नावाची एक वर्कशॉप घेतो.
0: मला ऐकायला नाही आलं नीट.
1: डिटॉक्सिफिकेशन, मेंटल डिटॉक्स.
0: डिटॉक्स, मेंटल डिटॉक्स.
1: मेंटल डिटॉक्स नावाची आम्ही एक वर्कशॉप घेतो. या वर्कशॉप मध्ये पहिल्या आधी काउन्सिलिंग हे केलं जातं, आणि या वर्कशॉप मध्ये त्याच्या मनातले जे अडथळे आहेत, म्हणजे समजा एखादा व्यक्ती नोकरदार व्यक्ती आहे, तर नोकरदार व्यक्तीला प्रमोशन मिळवण्याकरता जे काही अडथळे आहेत किंवा त्याची उन्नती होण्याकरता काही जे अडथळे आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावर आम्ही काम करतो.
0: ओके, चालेल. आपण याबद्दल आणखी बोलूया, पण आत्ता वेळ झाली आहे का व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण घेऊया.
1: येस, येस.
2: जय. अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आपण आज आपले पाहुणे श्री उमेश साने यांच्याशी हिप्नॉसिस किंवा हिप्नोथेरपी याबद्दल बोलत आहोत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
4: हां, तर आपण बोलत होतो की तुम्ही नोकरदार व्यक्तींसाठी किंवा जे कोणी विद्यार्थी नाही आहेत आणि असे मध्यमवयीन लोक, त्यांना जे वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात त्यासाठी तुम्ही काही वर्कशॉप किंवा काही अरेंज करता का?
5: त्यांच्यानुसार, त्या व्यक्तीनुसार, त्यांच्याशी काही आपण वर्कशॉप आपण अरेंज करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप असतात.
4: बरं,
5: सांगायचं झालं तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी असेल तर आपल्याला मिळालेल्या वेळेचा 24 तासात जो आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेला आपण जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करू शकतो त्याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि एखाद्या विषयाविषयी जरी आपल्याला जी भीती असते, ती भीती त्याला असं समजावलं जातं की हा विषय काय तुला कंटिन्युअस पुढे घेता नाहीये,

0: तुझ्या करिअरनुसार तुला हा रिसेप्ट पेन देतो आणि तुझ्या आवडीनुसार तू तुझं पुढचं क्षेत्र निवडू शकतोस. हा फक्त आता हा तुला टेम्पररी हा विषयाचा तुला अभ्यास करायचा आहे,
1: त्यामुळे चालेल. आपण ह्या विषयाबद्दल आणखी बोलूया, पण आता आपण एक गाणं ऐकूया, चालेल?
0: हो चालेल.

0: आपण श्रोतेहो, आपण बोलत आहोत संमोहन तज्ज्ञ उमेश साने यांच्याशी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तुम्ही मगाशी सांगितलं की नोकरदार व्यक्तींसाठीही तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवता आणि असं, मग ह्या हिप्नोथेरपीचा उपयोग सिनियर सिटिझन्सना किंवा म्हणजे वयाने खूप जास्त असलेल्या मंडळींनाही होऊ शकतो का?
1: हो, नक्कीच होऊ शकतो. आपण पाहतो की आयुष्यभर कामधंदा करून किंवा नोकरी करून रिटायरमेंट नंतर बऱ्याच लोकांच्या मनात अनामिक पोकळी निर्माण होते.
0: बरोबर आहे.
1: एकटेपणाची भावना निर्माण होते. बरेचदा असं पण पाहिलं जातं की मुलं शिकायला बाहेर गेलेली असतात, रिटायरमेंट नंतर पालक घरी एकटेच असतात, त्यामुळे ती एकटेपणाची भावना अजून वाढायला मदत होते, वाढली असते.
0: बरोबर.
1: एकटेपणाची भावना वाढली असते, अशा वेळात थोडी शारीरिक क्षमता पण थोडी कमी झालेली असते.
0: बरोबर आहे.
1: भविष्यात घडून येणाऱ्या आर्थिक अडचणी, कारण आपण रिटायर झालेला असतो, रेग्युलर इन्कम स्त्रोत आपला बंद झाला असतो, तर भविष्यात घडून येणाऱ्या आर्थिक अडचणीविषयी सुद्धा विचारांची संख्या वाढलेली असते, तब्येतीच्या काही कुरबुरी निर्माण होतात.
0: बर.
1: आणि विवंचना निर्माण झालेली असते, अशातून झोप पण कमी होते, भूक कमी होते, कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो. अशा समस्या उद्भवू शकतात. आणि या सर्व समस्यांवर आपण संमोहनाचा अतिशय चांगला उपचार केला जाऊ शकतो. संमोहन आणि चर्चेमध्ये आपल्याला सकारात्मकता वाढवली जाते. आयुष्याचा आनंद आपण कसा घेऊ शकतो, जास्तीत जास्त चांगला कसा घेऊ शकतो, हे वाढवलं जातं. आणि ऍक्सेप्टन्स म्हणजे आता मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मी रिटायर्ड आहे, माझी मुलं बाहेर आहेत, जे आजूबाजूची परिस्थिती ऍक्सेप्ट करून आहे त्या परिस्थितीचा आनंद आपल्याला उपभोगता येतो.
0: बरोबर आहे. ते खूप कठीण जातं एकतर त्या वयात आणि
1: कठीण जातं, पण वर्तमान काळात तसं जगावं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन वर्तमान काळाशी आपण कसं मॅच व्हावं, आपल्या स्वतःला आपण कसं चेंज करावं, हे त्यांना त्या ट्रीटमेंट मधनं शिकवलं जातं, म्हणा किंवा त्यांच्याकडनं करून घेतलं जातं.
0: बर. पण हे तुम्ही जे म्हणताय की एकटेपणाची भावना वगैरे असते, तर म्हणजे ते होतंच रिटायरमेंट नंतर, खूप जणांमध्ये ते दिसून येतं. पण मला असं वाटतं की कोविडच्या काळात तुम्हाला ह्या गोष्टींना जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी याची वाढली होती का?
1: हो, कोविडच्या काळात ना, तर हिप्नोथेरपीचा वापर आम्ही ऑनलाईन सुद्धा केला.
0: ऑनलाईन?
1: येस येस. म्हणजे सांगायचं झालं ना, तर जी लोक ह्याच्याकरता रस्त्यावर उतरून मदत करत होती, म्हणजे पोलीसवाले होते, वर्तमानपत्र म्हणजे जे न्यूजवाले जे होते, अशी लोक जी म्हणजे ह्या काळात बाहेर उतरत होती, त्या लोकांना घरी आल्यावर दाम हे निर्माण होता, भीती मनात निर्माण होती, हे सर्व घेऊन माझ्या घरात तर जात नाही ना.
0: अरे बापरे.
1: अशा वेळी या लोकांना आम्ही ऑनलाईन सुद्धा ट्रीटमेंट दिलेले आहेत, आणि त्यावेळी म्हणजे एक समाजाची गरज ओळखून आम्ही या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत.
0: वा, फारच मोठी गोष्ट आहे ही, कारण तेव्हा इतकी आवश्यकता होती या सगळ्या गोष्टींची.
1: हो ना, खरीच खरोखर आवश्यकता होती,
0: खरंच. म्हणजे
1: जास्त निर्माण झाली होती.
0: हो हो, अगदी. आणि म्हणजे आबालवृद्धांना भीती वाटत होती सगळ्याच गोष्टींची.
1: हो.
0: पण मग त्यावेळेला मग तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या केसेस बघायला मिळाल्या असतील ना?
1: हो, बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या केसेस असतात. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक व्यक्ती आली होती.

0: आहार घेणं बंद केलं होतं, काहीतरी विचित्र तसं
1: जेवण बंद केलं होतं त्यांनी.
0: हो, आहार घेणं बंद केलं होतं. कारण आहार घेताना त्याला विचारपूर्वक तो घ्यायला लागायचा, त्यामुळे त्यांनी ते आहाराकडे पण दुर्लक्ष करायचा.
1: अरे बापरे.
0: तर त्यावेळी असं लक्षात आलं की त्याला त्या मनातनं ही गोष्ट काढणं हे कठीण
1: आहे.
0: काका तुमचा गिळतोय ही गोष्ट काढणं कठीण आहे, पण थोड्या ट्रीटमेंट देऊन ना त्याला आम्ही असं त्याच्यामध्ये मनामध्ये बदल निर्माण केला की तुझी डायजेशन पॉवर, तुझी डायजेशन पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली की चुकून एखादा तुमचा जे तुझ्या आहाराबरोबर पोटात गेला तर तो मस्त बसतोय, डायजेस्ट होतोय.
1: असं असं सांगाय म्हणजे
0: गमतीदार उदाहरण आहे, पण हे आमच्या अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेचे केसेस आम्ही करतो आमच्याकडे येतात.
1: बापरे.
0: जसं त्याला असं त्याच्या मनात अशी भावना निर्माण झाली की खरोखरच माझी डायजेशन पॉवर स्ट्रॉंग झाली, तो खाल्लेला चमचा तर तो खरोखर तर चमचा गेलत नव्हता,
1: दूर झाला. बापरे. पण तुम्हाला म्हणजे काय काय तऱ्हेने विचार करायला लागतो या क्षेत्रामध्ये,
0: विचार करायला लागतो. आता तुम्हाला थोडं अजून एक्सप्लोअर करून सांगतो की विचार करा की आपण म्हणतो ना की माझी डोकेदुखी, आपण सर्वसामान्य माणसं असं म्हणतो की अरे कोणाला सांगायचं झालं अरे मला जाम डोकेदुखी आहे, मला जाम डोकेदुखी आहे, आणि ती डोकेदुखी ना जात पण नसते. असो, तर गोष्ट तशी आहे त्यामध्ये की आपण ना आपली माझी असं कोणाला म्हणतो,
1: आपल्या मंडळींना म्हणजे माणसं किंवा वस्तू ज्या काय असतात
0: ज्या लोकांपासून आपल्याला दूर जायची नाही, ज्या लोकांना आपलं प्रेम आहे त्या लोकांना आपण आपली म्हणतो.
1: बरोबर.
0: आपण ज्यावेळी म्हणतो की अरे माझी डोके दुखी, हा आपण असं म्हणतो, पण मनाला काय वाटतं, अंतर मनाला काय वाटतं, तू जिथं मला सांगतोय की माझी डोके दुखी की माझी म्हणजे
1: माझी आहे म्हणजे तिला सोडायचं नाहीये,
0: तिला सोडायचं नाहीये.
1: अरे
0: तुमच्याशी माया पडू शकत नाही.
1: सर आपण ना ह्या उदाहरणाबद्दल आणखीन बोलूया, पण आता एक व्यावसायिक विश्रांतीची वेळ झाली तेवढी आपण घेऊया.
2: ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
3: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
2: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा, तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
3: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा, हे क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
2: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता, आयकर विभाग, भारत सरकार.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार श्रोतेहो, आपण बोलत आहोत हिप्नॉटिस्ट श्री उमेश साने यांच्याशी. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: हा, तर तुम्ही सांगत होतात की डोकेदुखी एखाद्या माणसाची का जात नाही.
2: हो,
1: तर म्हणजे तुम्ही सांगत होतात की माझी डोकेदुखी आपण म्हणतो आणि असं.
2: यस यस यस. पण अंतर्मनाची ना भाषा वेगळी आहे. आपण ज्यावेळी अंतर्मनाची म्हणतो ना, की सर्वसाधारण आपण त्या बोलतो की हे माझं हे तुझं हे कुठल्या भाषेत, पण अंतर्मनाकरता ती भाषा वेगळी आहे. अंतर्मनाच्या भाषेत म्हणजे त्या वेगवेगळ्या काही फ्रेझेस मध्ये बोलून आम्हाला ते अंतर्मनाचा प्रोग्रामिंग करायला लागतं.
1: बर.
2: रिपीटेडली म्हणजे गोष्ट कशी आहे, एखादी गोष्ट जेव्हा रिपीटेडली आपण एखाद्याला सांगतो

0: सतत सांगतो. स्ट्रांग अवस्थेत सतत सांगितली जाते त्यावेळी तसे बदल त्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणजे दाखवायचं झालं तर आपण म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुम्हाला आफ्रिकेतली एखादी गोष्ट सांगतो की आफ्रिकेत एक आदिवासी जमात आहे हे तुम्ही पण ऐकलं असेल बरेच ठिकाणी ते झालेलं आहे की ना एखादं झाड त्यांना जर मारायचं असेल त्यांना ते झाड नको असेल तर ती लोक त्याच्याविषयी
1: वाईट बोलतात त्याच्या
0: वाईट त्याच्याविषयी हे करतात आणि काही दिवसांचे झाड
1: हे ऐकलंय.
0: तसं एक वेगळी भाषा आहे.
1: अच्छा म्हणजे ते तुम्हाला असं म्हणायचंय की ते त्याच्या अंतर्मनाशी संवाद साधतात आणि त्याला सांगतात की आता तुला जगायचं नाही आणि म्हणून मग ते झाड मरतं असं.
0: हो हो हो तसंच म्हणजे कसं केलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणतात तुला डोकेदुखी आहे का येतो अरे तू म्हणतो तुझं डोकं दुखतंय का तुला म्हणतो अरे तुझा चेहरा जर स्पेस दिसतोय त्यावेळी त्याला दुःखी नसेल तर त्याला डोकेदुखी निर्माण होऊ शकते.
1: पण असं होतं म्हणजे एकाच गोष्ट दोन चार जणांनी विचारल्यानंतर आपलं आपल्याला खरोखरच असं वाटायला लागतं की हो हे असंच आहे का. ओके पण मग हे सगळं म्हणजे हे आता आपण बोलतोय डोकेदुखी वगैरे हे सगळं निगेटिव्ह गोष्टींबद्दल झालं तर त्या टाळून फक्त चांगल्या गोष्टी बोलणं यांनी म्हणजे आपल्याकडे म्हणतातच की वास्तू तथास्तू म्हणते त्यामुळे तुम्ही घरात असताना चांगलं बोलायचं तर हे हाच विचार त्याच्या मागे आहे का.
0: खरं तर तसंच आहे तुम्ही अतिशय योग्य डायरेक्शन कारण आम्ही एफर्मेशन असं म्हणतो.
1: अच्छा ओके
0: या एफर्मेशन आम्ही त्याला देतो त्यानुसार त्याच्यामध्ये बदल निर्माण होतात.
1: अच्छा पण मग त्याच्यासाठी तुमचं काही म्हणजे क्लिनिकला येऊन आणि म्हणजे कसं ते केलं जातं
0: ऐकून घ्या ना.
1: हॅलो हा तुम्ही म्हणालात की अफर्मेशन्स तुम्ही देता तर ते कसं केलं जातं म्हणजे त्यासाठी तुमच्या समोर प्रत्यक्ष बसून ते अफर्मेशन्स घ्यावे लागतात किंवा तुम्ही म्हणालात ऑनलाईन
0: त्याला रिलॅक्स पोझिशन मध्ये बसवलं जातं.
1: अच्छा
0: आजूबाजूचा डिस्टर्बन्स हा कमी केला जातो.
1: अच्छा
0: आणि त्याला म्हणजे बाकीच्या विषयांवरती कमी करून विचारांची गर्दी कमी करून त्याला श्वासावर लक्ष एकाग्र करायला सांगितलं जात.
1: अच्छा
0: आणि त्याच्यानंतर मग पुढचं प्रोग्रामिंग चालू होत.
1: ओके
0: अफर्मेशन दिलं जात.
1: पण साधारण मग किती वेळा ही सेशन्स घ्यावी लागतात किंवा काय त्या ट्रीटमेंटची ड्युरेशन असू शकते.
0: तसं ते प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल याच्यानुसार अवलंबून आहे. तसं जर बघायचं झालं तर एखादी ज्याला मानसिक समस्या आहे जर सुरुवातीच्या काळात जर लक्षात आली तर ती लगेचच ही होऊ शकते म्हणजे रिकव्हर होऊ शकते. पण समजा कारण असं पाहिलं जातं म्हणजे आपल्याला एखादा शारीरिक आजार असेल ना तर तो आपण पटकन बोलतो म्हणजे डॉक्टरांकडे पण पटकन सांगतो आपल्या मित्र परिवारांमध्ये पण सांगतो. मानसिक आजार असेल ना तर तो लपवून ठेवण्याकडे जास्त कल असतो
1: किंवा मान्यच केलं जात नाही की मला हे असं काही आहे.
0: त्यामुळे मान्य न केलं न साऱ्या कारणाने तो वाढतो कालावधी वाढतो ते मग ट्रीटमेंट पण कालावधी वाढू शकतो.
1: ओके म्हणजे जेवढा जास्त वेळ तो आजार त्या माणसाच्या शरीरात किंवा मनात असेल तेवढा जास्त वेळ तो बरा व्हायला लागतो. पण मग हे लवकर डिटेक्शन त्याचं कसं म्हणजे होऊ शकतं.
0: आपल्या सवयीचे चिडचिडा स्वभाव निर्माण होतो नैराश्य निर्माण होतं एखाद्या विषयी म्हणजे अचानक म्हणजे म्हणतो ना की एखादी गोष्ट त्याला आवडत असते पण अचानक त्या विषयी म्हणजे त्या गोष्टीविषयी नाराजी निर्माण होते. ऑल ऑफ अ सडन एखादी गोष्ट आपण म्हणतो कॅज्युअली म्हणतो जाऊन द्या अरे ऑफिसमध्ये फक्त स्ट्रेस असेल एकटकोंडेपणा वाढतो त्याचा.
1: अच्छा ओके पण मग अशा सगळ्या लक्षणांच्या ह्याच्यात आपण पण तुम्हाला असं वाटतं का की बऱ्याच वेळा लोक घेतली पाहिजेत. पण बऱ्याच वेळा काय होतं मग असं सगळं नैराश्य वगैरे असेल तर मग सायकॅट्रिस्ट कडे लोक जातात
0: तर
1: तेही आपण करू शकतो किंवा हिप्नोथेरपी पण घेऊ शकतो.
0: येस येस येस आम्ही

0: सजेस्ट करताना त्यांना असंच सांगतो की तुम्ही सायकॉलॉजिस्ट कडे जर समजा जात असाल तर त्या गोळ्या तुम्ही कंटिन्यू ठेवा.
1: अच्छा.
0: आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही माझ्याकडे जर ट्रीटमेंट घेताय तर समजून ही ट्रीटमेंट पूर्णपणे औषध विरहित आहे.
1: ओ, म्हणजे तुम्हा आतमध्ये काहीही घ्यायचं नाहीये.
0: हा, कुठल्याही प्रकारचं औषध गोळी तुम्हाला काही घ्यायचं नाहीये, त्यामुळे ही ट्रीटमेंट पूर्णपणे सेफ आहे.
1: ओके. पण मग त्यानंतर तुम्ही फॉलोअप म्हणून किंवा असं काही एक वेगळं, म्हणजे तुम्ही म्युझिक थेरपी पण देता, तर त्याच्यात मग तुम्ही असं एखादं म्युझिक नंतर ऐकायला दिलं किंवा असं काही असतं का? कारण मला प्रश्न अशा दृष्टीने विचारायचा आहे की समजा एखाद्या माणसाला नैराश्य आलं किंवा तुम्ही जी लक्षणं सांगितली ती दिसली आणि त्याचा जो काही आजार होता तो हिप्नोथेरपीने बरा झाला, पण तो रिलॅप्स झाला तर काय?
0: काय माहितीये का की एखादी सवय टाकायला ना साधारणपणे ती गोष्ट ज्यावेळी आपण 3 महिने सातत्याने करत असतो तर आपल्याला लागू शकते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर स्मोकिंग सुद्धा 1 दिवस कमी लगेच त्याची सवय लागत नाही. स्मोकिंग सुद्धा तुम्ही साधारणपणे, म्हणजे असं कॅल्क्युलेशन आहे, 3-1 महिने कंटिन्युअस केलं तर तुम्हाला 4थ्या महिन्यात स्मोकिंग आपोआप करावं असं वाटतं.
1: बरोबर.
0: एखादी सवय चांगली किंवा वाईट सवय लागायला 3 महिन्याचा कालावधी लागतो.
1: ओके. साधारण म्हणून मग तुमच्या ट्रीटमेंटची ड्युरेशन 3 महिन्यापर्यंत असू शकते.
0: 3 महिन्याचं असतं.
1: ओके.
0: त्यामध्ये काही रोजच क्लिनिक मध्ये यायला लागत
1: नाही.
0: आम्ही त्याला एक ऑडिओ क्लिप देतो.
1: ओके.
0: ती ऑडिओ क्लिप त्याला रात्री झोपायला द्यायच्या आदल्या.
1: अच्छा. ओके. आणि मग ते पुढे तसं तसं मग ते पूर्ण त्यातनं माणसं बरी होऊ शकतात.
0: हो, नक्कीच.
1: मला खूप छान वाटलं, खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्ही आम्हाला सांगितली आणि मुख्य म्हणजे संमोहन या विषयाबद्दल असलेले गैरसमज हे मला असं वाटतं की श्रोत्यांचे सुद्धा बऱ्यापैकी दूर झाले असतील. तर तुमचा वेळ तुम्ही आज या मुलाखतीसाठी दिलात त्याबद्दल मनापासून आभार.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: धन्यवाद. मीही तुमचा आभार मानते संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे. आणि आता एक जाताना फक्त एक छान गाणं ऐकूया आपण.
0: हो, नक्की.
1: ओके, चालेल.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि मंडळी, आज आहे 28 जुलै. आज आहे प्रसिद्ध गायक नट पंडितराव नगरकर यांचा स्मृतिदिन. आज आपण आपल्या रंजक सफर कार्यक्रमात त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत. आणि अर्थातच प्रश्नमंजुषा सुद्धा आहे, त्यामुळे हा कार्यक्रम तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण बोलणार आहोत आज पंडितराव नगरकर या प्रसिद्ध गायक नटांबद्दल. पंडितराव नगरकर यांचं संपूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर. 26 डिसेंबर 1910 रोजी त्यांचा जन्म तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या भातोडी पारगाव या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल हा गायनाकडे होता. सुप्रसिद्ध गायक नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे त्यांनी सुरुवातीचे गायनाचे धडे गिरवले आणि त्यानंतर पुण्यातल्या भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला.

श्रोतेहो, आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि मी मगाशी तुम्हाला असं सांगितलं की पुण्यातल्या भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. त्या सुमारास त्यांच्या असलेल्या मित्रमंडळी आणि चाहत्यांच्या वर्तुळात त्यांनी सादर केलेल्या गीतांचा खूप बोलबाला झाला, खूप कौतुक झालं. आणि मग त्यातूनच 1930 साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यापैकी जाके मथुरा, बोल हसरे बोल प्यारे, रामरंगी रंगले मन या काही ध्वनिमुद्रिका खूपच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध फार सुरुवातीपासून आला होता. आता आपण ऐकूया रामरंगी रंगले मन हे गाणं, पण ते पंडितराव नगरकरांच्या आवाजात आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातलं हे गाणं ऐकूया.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: जरा ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AS ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. ही क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकरदाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि मी तुम्हाला असं सांगितलं की 1930 साली एका ओडियन नावाच्या कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या आणि त्यातली काही खूप गाणी म्हणजे काही गाणी खूप गाजली. तसंच 1934 साली त्यांनी इम्पिरियल कंपनीच्या रुक्मिणी हरण या मराठी चित्रपटातही काम केलं. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर यांच्याशी झाला आणि कालांतराने ते त्यांच्याशी विवाहबद्धही झाले. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला या नाटकातून त्यांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. 1934 सालीच त्यांनी सुलोचना संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि 1937 सालपर्यंत त्यांनी याच कंपनीच्या संशय कल्लोळ, त्रिदंडी संन्यास यासारख्या नाटकातून कामंही केली. खेरीज मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी इत्यादी नाटकंही या संस्थेने रंगमंचावर आणली होती.

श्रोते हो, आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या कंपनीने मृच्छकटीक, मानापमान, सौभद्र यासारखी अनेक नाटकं रंगमंचावर आणली होती. त्यानंतर दामूअण्णा जोशी यांच्या कलाविलास या नाटक कंपनीच्या देहू रोड या नाटकातही पंडितरावांनी काम केलं होतं. त्यातलं मी गातो नाचतो हे गाणं खूप खूप गाजलं. खेरीज 1950-51 साली व्ही शांताराम यांच्या अमर भूपाळी या चित्रपटातही होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड झाली. हा चित्रपटही या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवलं. आणि 1976 साली पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली आणि तीच त्यांची शेवटची भूमिका ठरली. 28 जुलै 1977 रोजी पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली.

श्रोते हो, आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि पंडितराव नगरकरांबद्दल बोलताना आणि अमर भूपाळी या चित्रपटाचा आपण उल्लेख केलेला असताना घनश्यामसुंदरा हे गाणं न ऐकणं खरं म्हणजे योग्य वाटत नाही. मग त्यामुळे वेळ जरी दुपारची असली तरी मी घनश्यामसुंदरा हे गाणंही आता ऐकवते.

0: श्रोते हो, आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि आता वेळ झाली आहे खरी प्रश्नमंजुषेची. मी प्रश्न विचारणार आहे, पण त्याच्या आधी आपण एक घेऊया व्यावसायिक विश्रांती.
1: ऐका, आपल्या आवश्यक कामांमध्ये आणखी एक महत्त्वाचे काम विसरू नका.
2: वित्त वर्ष 2025-26 करता ज्या करदात्यांना आपले आयकर रिटर्न ITR 1 किंवा ITR 2 मध्ये भरायचे आहे, त्यांच्यासाठी रिटर्न जमा करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे.
1: रिटर्न जमा करण्यापूर्वी आपल्या AIS आणि फॉर्म 26AH ची सावधपणे तपासणी करा. तसेच आपली परदेशी कमाई किंवा परदेशी संपत्तीची योग्य आणि संपूर्ण माहिती अवश्य.
2: आपल्या आयकर रिटर्न मध्ये योग्य आणि अचूक माहिती भरा. क्विक रिफंड मध्ये मदत करते. योग्य रिटर्न तर लवकर रिफंड.
1: प्रत्येक आयकर दाता एक राष्ट्र माता. आयकर विभाग, भारत सरकार.
3: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
4: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर.
5: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे. बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे, तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे. त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
0: श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर, आणि आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि आता प्रश्नमंजुषेचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. पंडितराव नगरकर यांनी सुरुवातीला गायनाचे धडे कोणत्या प्रसिद्ध गायक नटांकडे गिरवले? मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते. पंडितराव नगरकर यांनी सुरुवातीला गायनाचे धडे कोणत्या प्रसिद्ध गायक नटांकडे गिरवले? आणि तुम्हाला उत्तर सांगायचं असेल तर आपले क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 0225415 4135.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा. आणि आपली प्रश्नमंजुषा चालू आहे, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि मी प्रश्न असा विचारला होता, पंडितराव नगरकर यांनी सुरुवातीला गायनाचे धडे कुठल्या प्रसिद्ध गायक नटांकडे गिरवले? आपल्या खूप श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, त्यापैकी मी नावं काही वाचून दाखवते. दीपा पालकर, शुभांगी कारेकर, अनघा जोशी, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, काशीनाथ क्रमवंत, मंगला शेठ, प्रमोद राऊत, नीलम राणे, प्रल्हाद महाडदळकर, शुभलक्ष्मी मस्तकार, संजय गांधी आणि माधवी जोशी. इतक्या सगळ्या श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुम्हालाही तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आमचे क्रमांक आहेत 02245415434 34 आणि 02245415435.

0: श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. मी प्रश्नमंजुषेमध्ये प्रश्न विचारला आहे की पंडितराव नगरकर यांनी सुरुवातीचे गायनाचे धडे कोणत्या प्रसिद्ध गायक नटांकडे गिरवले. आपल्या अनेक श्रोत्यांनी मगाशी म्हटलं तसं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणखीही काही श्रोत्यांनी फोन केला होता, त्यांची नावं आहेत सुधीर निथडे आणि चंदा आंबरे. या दोन्ही श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तुम्हालाही जर उत्तर कळवायचं असेल तर आमचे क्रमांक आहेत 0225415 41 34 आणि 0225415 41 35.
1: भरम धरिल जन सुदान मारा,
2: भरम धरिल जन, भरम धरिल जन सुदान मारा,
1: महापुर से चौपते
2: सजनान पुरे बोलू मसी.
1: सबदार सुरत साजरे, सबदार सुरत साजरे, जिसे गोजरे बरी.

दाई सुई चपला राजसा, दाई सुई चपला राजसा, तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू।

श्रोते हो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम रंजक सफर आणि आपण बोलत आहोत पंडितराव नगरकर यांच्याबद्दल. आणि आता मी तुम्हाला प्रश्नमंजुषेचं उत्तर सांगणार आहे. आणि त्याच्या आधी मी काही श्रोत्यांची नावं सांगते. संतोष खांडेकर यांनी फोन केला होता कार्यक्रम ऐकत असल्याचा. प्रकाश कुलकर्णी, महिपत देसाई, चंद्रशेखर पेठे आणि इतरही काही, एक मिनिट, हर्षदा बापट, दीपा पालकर, गणेश जोशी, वंदना जोशी, संतोष शिंदे, शुभांगी कारेकर, श्रीपाद जोशी, शंकर साठे, मितेश बोरुले या

सगळ्यांनी कार्यक्रम ऐकत असल्याचा आणि त्या कार्यक्रम आवडत असल्याचा प्रतिक्रिया त्यांनी कळवली आहे. आणि आता मी तुम्हाला आपल्या प्रश्नमंजुषेचं उत्तर सांगणार आहे. मी प्रश्न विचारला होता की पंडितराव नगरकर यांनी गायनाचे धडे कुठल्या प्रसिद्ध गायक नट आहेत त्यांच्याकडे गिरवले. उत्तर आहे विष्णुपंत पागनीस. आणि खूप लोकांनी गायत्री वैशंपायन यांनीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच श्रोत्यांनी बरोबर उत्तरही दिलं आहे. तुमच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आणि आता जाता जाता मी दोन छान गाणी ऐकवते आणि या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया.

0: 631 ગામોમાં 4,45,000 થી વધુ લોકો હજુ પણ પૂરથી અસરગ્રસ્ત છે. ગઈકાલે કોઈ વધુ જાનહાનિ નોંધાઈ નથી. રાજ્યના મોટાભાગના વિસ્તારોમાં પૂરના પાણી ઓસરતા અસરગ્રસ્ત વિસ્તારોમાં રાહત કામગીરી ચાલી રહી છે. જે અંતરિયાળ ગામડાઓ પાણીમાં ડૂબેલા છે ત્યાં હજુ પણ ખોરાકનો પુરવઠો, આરોગ્ય અને સ્વચ્છતા માટે જરૂરી સામગ્રીનું પરિવહન બોટ દ્વારા કરવામાં આવી રહ્યું છે. અંતમાં મુખ્ય સમાચાર ફરી એકવાર. નીટ પેપરલીક મુદ્દે વિદ્યાર્થીઓ સામે પોલીસ કાર્યવાહીના વિરોધમાં વિપક્ષના હોબાળાના કારણે સંસદના બંને ગૃહો બપોરે 2 વાગ્યા સુધી સ્થગિત. કોમનવેલ્થ ગેમ્સમાં ભારતના ખેલાડીઓના નોંધપાત્ર દેખાવ બદલ સંસદ, રાષ્ટ્રપતિ, ઉપરાષ્ટ્રપતિ અને પ્રધાનમંત્રીએ અભિનંદન પાઠવ્યા. સંસદની કાર્યવાહી શરૂ થતાં અગાઉ આજે નવી દિલ્હી ખાતે સંસદ ભવનમાં એનડીએની મંગલ મિલન બેઠક યોજાઈ. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: આકાશવાણી મુંબઈ. અભય ધુમાળ રાષ્ટ્રીય બાતમ્યા દેત આહે. ઠળક બાતમ્યા. દેશભરાત વિવિધ ઠિકાણી ઝાલેલ્યા વિદ્યાર્થી આંદોલના દરમિયાન અટક કેલેલ્યા જ્યા વિદ્યાર્થ્યાંચી ગુન્હેગારી પાર્શ્વભૂમી નાહી ત્યાંના સોડુન દેણ્યાચે સર્વોચ્ચ ન્યાયાલયાચે આદેશ. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं CCTV, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि PCR लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्याराणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनहद सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन चा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या

पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहिरीपुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळं या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्यपदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्यापुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्यपदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरखैंबम हिने कांस्यपदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 3 पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदक संख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतरमंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: मीनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होता. त्यांनी गायलेला राग भीम पलास आपण ऐकतात. तबला साथ अमित मिश्रा, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम